0: पैसे जो मसलो बि हूंदो आहे। पोइ फ़िलहाल उहो चाहींदा आहिनि त जीअं सिंधी में चइबो आहे त टिकी फोटे मां जान छुटी वञे, त उहो त ठीकु आहे, लेकिन पोइ मर्ज़ु जेको महीने में ठीकु थियणो आहे उहो पोइ सालनि में बि ठीकु न थींदो आहे, या मर्ज़ु जेको आहे ई कोन उहो मर्ज़ जी सूरत अख़्तियार करे वेंदो आहे। सो इन जे करे मां उन्हनि पंहिंजनि भाइरनि खे, अमड़ियुनि खे, भेनरुनि खे इहो मशवरो ॾींदुसि त सेल्फ़ मेडिकेशन पाण मुरादो हरू भरू कंहिंखे बि जेको आहे सो यानी दवा न वठो या ईअं जेको आहे सो सवाइ कंहिं सुठे डॉक्टर जे कंहिंखे बि हरगिज़ न ॾेखारियो, छो जो अॼुकल्ह दवाउनि जा खोड़ सारा साइड इफ़ेक्ट्स थी पिया आहिनि जेके उहे गुर्दनि ते, जेरे खे, दिमाग़ खे, नज़र ते असर कनि था। अचूं था पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़, त बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि कई त स्पॉन्डिसाइटिस हिकिड़ो मर्ज़ु आहे जेको हिते इंग्लिश जो मेडिकेटेड नेम आहे, लेकिन सवली सिंधी में असां ॿुधायूं त गर्दन जो सूरु, सर्वाइकल स्पॉन्डिसाइटिस असां चवंदा आहियूं, ऐं इहो ई उहो दर्दु आहे, ही उहा बीमारी, ही उहो सूरु आहे जेको ख़ासि करे घणो टाइम, घणो वक़्तु, यानी घणे भाङे ईअं चऊं त औरतुनि में जेको आहे सो इहा तकलीफ़ ज़्यादा थींदी आहे। मर्दनि में बि रेशो हिन जो आहे, लेकिन औरतुनि में ज़्यादा जेको आहे सो हिन खे बीमारी खे ॾिठो वियो आहे। ऐं उहा छो थींदी आहे औरतुनि में ऐं या मर्दनि में छो थींदी आहे, उन जा खोड़ सारा रीज़न्स आहिनि। सो रीज़न्स यानी असबाब खोड़ सारा आहिनि, ऐं उन में कहिड़ा असबाब आहिनि या जेको आहे सो थी वञे त छा करणु घुरिजे। हिकु त ॾिसो, जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त हर घर में जेको आहे सो हर इहा बीमारी आहे अॼुकल्ह इन जे हवाले सां चवां थो, जो ॾिसो ऑफिस वर्क में घणो वक़्तु दोस्त जेको आहे सो कंप्यूटर ते कंधु झुकाए वेंदा आहिनि, या ऑफिसनि में ई लिख पढ़ जो कमु थींदो आहे उन में बि जेको आहे सो कंधु माण्हू झुकाए वेहे थो ख़ासि करे। ऐं ॿियो जेको न्यू जनरेशन आहे अॼुकल्ह मोबाइल ते घणो हुनजो ध्यानु आहे, ऐं मोबाइल ते बि जेको आहे सो कंधु झुकाए जेको आहे सो ख़ासि करे अॼुकल्ह त हर उमिरि वारो चाहे जेको आहे सो वॾो हुजे नंढो हुजे उहो जेको आहे सो ख़ासि करे जेको आहे ॿारड़ा आहिनि औरतूं आहिनि इहे कंधु घणो झुकाए ऐं घणो टाइम जेको माण्हू वेहे थो त उनखे इहा तकलीफ़ ज़्यादा थिए थी। अहिड़े तरीक़े सां अव्हांजे घर में ॾिसो कंहिंखे विहाणा हूंदा आहिनि, लेकिन कंहिंजो नरम विहाणो हूंदो आहे, कंहिंजो सख़्तु विहाणो हूंदो आहे, उनजे अनबैलेंस जे करे बि जेको आहे सो सही जेको आहे सो विहाणे न हुजण जे करे बि जेको आहे सो दॿाउ पइजी वेंदो आहे कंधे ते, ऐं पोइ उनजे करे जेको आहे सो आहे तकलीफ़ वधी वेंदी आहे, या जेको आहे सो कंहिंखे मिसाल को दवाउनि जा पुराणा साइड इफ़ेक्ट्स हूंदा आहिनि, या किथे ॾिसो मोटरसाइकिल ते माण्हू वञे थो, रस्तो ख़राबु आहे, को अहिड़ो झटको अची वियो जंहिं सां जेको आहे सो कंध खे झटका अची विया, त उन जे करे बि थींदो आहे। ॿियो घणो भाङे ईअं बि थींदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो त ऑफिस वर्क में या ॿिए हंधि घणा जेको आहे सो ईअं जेको आहे सो ॻाल्हाईंदे या लिखंदे या पढ़ंदे उन्हनि खे निंड अची वेंदी आहे, ओचितो वरी जेको आहे सो हुनखे झटको अची वेंदो आहे, त उन झटके में बि जेको आहे सो इहा तकलीफ़ थी वेंदी आहे। हाणे इहा तकलीफ़ थिए छो थी, जो हिकिड़ो यानी जेके असांजे जेको कंधो आहे उन जो तालुक़ु सिधो सूं इहे जेको असांजो स्पाइनल कार्ड आहे उन सां आहे, उन में जेको आहे सो सम्झो त हिकिड़ी कुदरत जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, हिकिड़ो हॾियूं हूंदियूं आहिनि, सत हॾियूं हूंदियूं आहिनि जेके हॾियुनि ऐं रगुनि जे जेके इन हॾियुनि जे विच में रगूं हूंदियूं आहिनि, ऐं उहे पोइ जेको आहे सो पंहिंजो मूव कंदियूं आहिनि, लेकिन किन सबबनि जे करे जेके मां अव्हांखे अक्सर जेको आहे सो असबाब ॿुधायमि, त पोइ उहे जेको आहे सो उनमें झटको अची वेंदो आहे या उनमें जेको आहे सो कमज़ोरी पैदा थी वेंदी आहे, पोइ उनमें कंप्रेशन पैदा थी वेंदो आहे यानी दॿाउ अची वेंदो आहे, उन दॿाउ जे करे जेको आहे सो इहो दर्दु जेको आहे सो पवंदो आहे, ऐं उहो सूरु जेको आहे कंध खां पोइ जेको आहे सो हेठि लही कुल्हनि जे तरफ़ ईंदो आहे, कुल्हनि खां लही करे आङुरियुनि ताईं, ऐं पोइ ईअं महिसूसु थींदो आहे त ॼण जेको आहे सो बाह सॼी सुन थी वई आहे, ऐं बाहुनि में जेको आहे सो करंट लॻनि था या उहे सुनपन पैदा थी वेंदो आहे हिकिड़े क़िस्म जी, जीअं निंड अची वेंदी आहे बाह खे, या सुयूं जेको आहे सो बाह में चुभंदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, ऐं इहो दर्द घणनि खे जेको आहे सो चेल जे तरफ़ बि वेंदो आहे, चेल बि सॼी वठिजी वेंदी आहे। पोइ इहे अॻिते हली जेके इन जूं रगूं हूंदियूं आहिनि या मोहराव जेके हूंदा आहिनि उहे घिसजी वेंदा आहिनि, ऐं उहे मोहराब जेको आहे सो कमज़ोरु थी वेंदा आहिनि, पोइ डॉक्टर साहिबान ॾे जॾहिं माण्हू वेंदा आहिनि, पछाड़ी जॾहिं तकलीफ़ वधी वेंदी आहे त पोइ उनजो सोल्यूशन या हल उनजो उहो ऑपरेशन ई जेको आहे सो कंदा आहिनि। लेकिन असां वटि होम्योपैथिक में तमामु छो जो हिकु त नई ॻाल्हि असांजे लाइ कान्हे का अलहमदिल्ला जेको आहे छो जो शिफ़ा अरब पाक ॾींदो आहे। लेकिन असां वटि खोड़ सारा इन मर्ज़ में मुबतला पेशंट, छो जो मां पहिरीं ॻाल्हि कई त असां वटि जॾहिं रेशो ज़्यादा जंहिं तकलीफ़ जो हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं त उन बीमारीअ खे हाईलाइट कयूं ऐं उहा मंज़र आम ते जेको आहे सो आणियूं या उन्हनि जे बारे में जेको आहे सो पेशंट्स खे ॿुधायूं या पंहिंजनि लिसनर्स खे ॿुधायूं त उन खां हू कीअं रोके सघनि था ऐं उन जो जेको आहे सो कहिड़ो बचाव करे सघनि था। इन हवाले सां जेको आहे सो असां वटि खोड़ सारा अहिड़ा पेशंट ईंदा आहिनि, असां वटि मरीज़नि जा व्यूज़ बि मौजूदु हूंदा आहिनि त उन मरीज़नि में अलहमदिल्ला काफ़ी सारो जेको आहे सो रिलीफ मिली वेंदो आहे ऐं काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हिकु त जेको आहे सो एहतियाती तदाबीर मां ज़रूरु ॿुधाईंदुसि त जेको आहे सो छो जो उहो एहतियात माण्हू करे बि कुझु बचा करे सघे थो। एहतियात इहो ई आहे त हिकु त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त वजह ॻोल्हबी आहे त कंहिं वजह जे करे तकलीफ़ थिए थी। वजह थिए थी ज़्यादातर कंध झुकाइण जे करे, त जेतिरो थी सघे त कंध खे घटि जेको आहे सो माण्हू झुकाए ऐं जेको आहे सो ऑफिस वर्क बि करे थो थोरो कंध खे स्टैंड पोज़िशन में रखे। जेकॾहिं मोबाइल जो इस्तेमालु आहे त उन उहो घटि करे, कंप्यूटर जो इस्तेमालु आहे त उहो पंहिंजो लिमिटेड करे ऐं उनखां पोइ कंध खे सिधी पोज़िशन में रखी करे जेको आहे सो कंदो त उन सां बचा थी सघे थो। या विहाणो आहे जेकॾहिं अनबैलेंस आहे त उहो माण्हू दुरुस्त करे सघे थो। अहिड़े रस्ते सां जेकॾहिं गाॾी ते वञे थो त स्पीड हुनजी गाॾी जी उहा नॉर्मल रखणी आहे त जीअं हॾियुनि ते ऐं रगुनि ते जेको आहे सो दॿा न अचे। सो इहो जेको आहे सो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे बचाव जो थी सघे थो। उन खां पोइ वञी जीअं दवा होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं उन खां अलावा जेकॾहिं कंहिंखे थिए थी त पोइ घणा वरी हिकिड़ी लास्ट ॻाल्हि जेकी आख़िरी ॻाल्हि छो जो टाइम घणो शायदि वठी आहियां, आख़िरी ॻाल्हि इहा बि दोस्तनि सां कंदासीं त घणा इन खे अची वठंदा आहिनि, मालिश कराईंदा आहिनि ऐं मालिश तव्हांखे ख़बर आहे त घणा कराईंदा आहिनि ऐं मालिश जे लाइ असां सख़्ती सां मना कंदा आहियूं त हॾे वारी जॻह ते चाहे कहिड़ो बि हिसो हुजे, चेल हुजे, कुलो हुजे, चाहे जेको आहे सो टंग छो न हुजे, पोइ उनखे ऐं इहे त हिकिड़ो नाज़ुक हिसो आहे मालिश बिल्कुलु न आहे हूंदी कराइणी। को बि जेकॾहिं तव्हां वटि बाम आहे, क्रीम आहे, तेल आहे, उहो बिल्कुलु लॻारायो। लॻाइण सां ईअं थींदो आहे त उहो अंदरि अव्हांजे रगुनि में, अव्हांजे जिस्म में, अव्हांजे हॾनि में जज़्ब थी वेंदो आहे ऐं उहो पंहिंजी जेको आहे सो असरात ॾेखारींदो आहे। जेकॾहिं उन तेल में दम आहे, मिसल हिकिड़ो ऑलिव ऑयल असां इस्तेमालु कराईंदा आहियूं, ज़ैतून जो तेल, छो जो ज़ैतून जो तेल हिकिड़ो क़ुदिरती तेल आहे ऐं उन में अलाह ताला तमामु घणी शिफ़ा रखी आहे ऐं उन सां बिल्कुलु माण्हू शिफ़ायाब बि थी वेंदा आहिनि। लेकिन उनजो तरीक़ेकार बि ईअं आहे त सिर्फ़ु लॻाइणो ई आहे, लॻाइणो आहे जे हू जज़्ब थी वञे, उनखे महिटणो न आहे। सरह जो तेल आहे, मां अक्सर ॾिस ॾींदो आहियां सरह जे तेल में हेड विझी गरम करे उहो तेल लॻायो, उन सां बि काफ़ी अव्हांखे रिलीफ़ मिली सघे थो, फ़ाइदो पइजी सघे थो। को बॉम आहे उहो हणी सघो था, या मिसाल जीअं मां ॻाल्हि कई त जे ज़ैतून जो तेल आहे उहो लॻाए अलॻि से वरी पाणी गरम करे उन में लूणु विझी ऐं उनजी टकोर करणु, उहा काफ़ी अव्हांखे सपोर्ट ॾेई सघे थी। सो इन्हनि ॻाल्हियुनि खे माण्हू जेकॾहिं मद्देनज़र रखे थो ऐं उन्हनि ते ख़्यालु करे थो ऐं उन ते अमल करे थो त माण्हू इन तकलीफ़ खां जेको आहे सो बची सघे थो। वॾी महिरबानी सर,
1: तमामु घणी महिरबानी सर, सुठी बहितरीन ॼाण ॾिनी। जे लिसनर्स तव्हां कॉल ज़रिए थी सघो था ऐं असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-96-8051। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा आहिनि जिन में गुर्दे पिते मसाले जी पथरी जो संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुन रग जो सूरु, नक कन गलो, पुराणो नज़लो, निछूं, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फाले जे खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो

0: नज़र जो कन जो वहण कन जो सूर घट ॿुधण में अचण शुगर ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ फालिज खंघ टीबी मादे जो सूर ऐं मैदे जी अल्सर तिले जो वधण जिगर हेपेटाइटिस बी सी गुर्दनि जो इन्फेक्शन चेहरे जो रंग सांवरो चेहरे जी ख़ारिश फट फुरणियूं ॿारनि में कद जो न वधण ऐं मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो इलाज कयो वञे थो। प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थियण जे लाइ असांजो नंबर आहे 0301-2196-8151। डॉक्टर साहिबु, जीअं तव्हां हिन मौज़ू बाबति ॼाण ॾिनी, उन त वधीक जेको तव्हां सर चवणु चाहियो वधीक डिटेल में ॿुधाइण जे लाइ जेके
1: पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां, त मुख़्तलिफ़ बीमारियूं जीअं असां पंहिंजे प्रोमो में ॿुधाईंदा आहियूं त नक कन गले जे हवाले सां जेके बि प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, कंहिंजे नक जी हॾी टेढ़ी थी वेंदी आहे या नक जे हॾीअ जे मथां गोश्त अची वेंदो आहे, उन जा खुड़ सारा असबाब हूंदा आहिनि जंहिंजे करे जेको असरु थींदो आहे। एलर्जी जेके यानी घणे टाइम खां वठी निछियूं ईंदियूं आहिनि ऐं उहो न छॾींदी आहिनि, या लटकाइण सां कंधु लटकाइण सां पाणी न कमु आहे पियो वहंदो आहे, उन जो बि मुकमल ट्रीटमेंट मौजूदु आहे। एस्थमा एलर्जी कंहिंखे यानी फेफड़नि जी दमो रहंदो आहे, फेफड़ा जा जेको आहे सो यानी बलगम अची वेंदो आहे, या साह न खजी सघंदो आहे, साह जूं नालियूं तंग थी वेंदियूं आहिनि, पोइ माण्हू नेबोलाइज़ कराईंदा आहिनि या कैप्सूल हूंदो आहे मशीन में विझी छिकींदा आहिनि। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु त आदत विझंदड़ जेकी आहे सो इलाजु आहे, यानी जेसि ताईं तव्हां हुनजा आदि थी वेंदो, जेसि ताईं तव्हांखे नेबोलाइज़ न थींदो, जेसि ताईं तव्हां कैप्सूल न छिकींदो या जेसि ताईं तव्हांखे उहा इंजेक्शन न लॻंदी त तव्हांजी जान कोन छुटे। हीअ का हिकिड़ो इलाजु न आहे, हीअ सिर्फ़ु तव्हांजे उन वक़्त जी बचाव आहे बसि। यानी ट्रीटमेंट जेकॾहिं चाहियो था त उहा होम्योपैथिक में हुनजी ट्रीटमेंट मौजूदु हूंदी आहे, जेकी मुकमल अंदरि काज़ ऑफ रीज़न जेको ॾिसंदी आहे, जंहिं सबबु जे करे अव्हांखे इहो मसइलो थियो आहे, उन सबब खे उहा दवा दुरुस्त कंदी आहे ऐं उन सां पोइ उहो मसइलो तव्हांजो हल थी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां घणनि खे कार्डियाक इस्थमा थींदी आहे, यानी दिलि जो सहिको थींदो आहे, पाणी दिलि जे तरफ़ मथे अची वेंदो आहे, दिलि कमज़ोर थी वेंदी आहे, बी पी वधी वेंदो आहे, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि, उन जी मुकमल ट्रीटमेंट असां वटि होम्योपैथिक में मौजूदु हूंदी आहे, या कंहिंजो जेको आहे सो तव्हां ॾिसंदा आहियो ॿिया खोड़ सारा असबाब जीअं नंढा ॿार आहिनि अॼुकल्ह बिस्तरे में पेशाब कंदा आहिनि, इहो हींअर सिस्टम जेको जेको मसइलो आहे आम थी वियो आहे, मैरूं परेशान हूंदियूं आहिनि त हाणे उन्हनि खे छा कयूं, या सियारे में ॾिसो हंधु मटाइण जो केॾो वॾो इशू हूंदो आहे, इन जे करे उन जी दवा मौजूदु हूंदी आहे त तव्हांजे नंढनि ॿारनि खे उन जा बि ॿिया बि रोकथाम जा जेको तरीक़ा हूंदा आहिनि, राति जे टाइम में ॿार खे पेशाब कराए सुम्हारणु घुरिजे ऐं पाणी घटि पियारिजे राति जे टाइम में, त अहिड़े तरीक़े सां उन खां बचाव थी सघे थो। लेकिन दवा जे रस्ते इनखे जेकॾहिं थी वियो आहे, उनजो मसानो कमज़ोरु आहे, त हुनजो तव्हां दवा जे रस्ते ट्रीटमेंट ॾेई सघो था, या अच्छा तिर हूंदा आहिनि नंढनि ॿारनि खे तव्हां जेको आहे सो खाराए सघो था, उन सां बि काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पइजी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको जिन जो कदु नंढो वधे कद जो इशू हूंदो आहे, या नंढा ॿार हूंदा आहिनि जेके नंढे बचपन खां पोइ उहे हली न सघंदा आहिनि, या डुबरा हूंदा आहिनि कदु न करे सघंदा आहिनि, वज़न न वधाए सघंदा आहिनि, या जेको आहे सो पाण खे जेको आहे सो हेल्दी यानी माण्हू घटि महसूसु कंदो आहे, त इन हवाले सां बि असां वटि होम्योपैथिक में ट्रीटमेंट मौजूदु हूंदो आहे। असांजी अॼु भेनरियूं घणियूं परेशान हूंदियूं आहिनि, किन खे अॼु बि हिकिड़ा ॾींहुं आई जंहिंखे चहिरे ते वार हुया, सो तमामु घणी परेशान हुई, लेकिन उनजो बि असां वटि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे, उनजा बि खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि, हार्मोन्स जे घटि वधाई जे करे इहो प्रॉब्लम थींदो आहे, ऐं पोइ जेको आहे सो उनजी बि दवा जेको आहे सो आहे जंहिंसां उहो इलाजु थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां चहिरे ते छायूं हूंदियूं आहिनि, या चहिरे ते मुहिड़ा थी वेंदा आहिनि, चहिरे ते दाग दॿा थी वेंदा आहिनि, पोइ असां वटि अॼुकल्ह फार्मूलाज़ काफ़ी सारा निकिरी पिया आहिनि, चार पंज क्रीमूं पाण में मिलाईंदा उहा ई उहे जेको आहे सो उन ते ख़र्चु थींदो आहे काफ़ी सारो, लेकिन उहो ख़र्चु जेकॾहिं अव्हांजे हमेशह जे लाइ बहितरीन थी वञे त पोइ त बहितर आहे, लेकिन सिर्फ़ु हिकिड़ो आर्ज़ी उनखे करण जे लाइ त उहो तमामु नुक़सानकार आहे, उहा आर्ज़ी ई हूंदो आहे, छो जो उहे क्रीमूं जॾहिं मिलंदियूं आहिनि उन क्रीमुनि जो इहो कमु न हूंदो आहे अछो करणु, ऐं